सचतुर कृण सर विचार सचतरम सचा दिवान सचा तिर सचा प्रमाण सचा तिर कर्म सचा निशान सचे तुदाखे लख करोड़ सचे सब